या कभी कभी या कुछ हो जाए, दुश्म खान wel proberen, hè? Dit nummer volledig af te draaien.